0: ಇಂಚಿನ್ ಪರ್ವಾ ಕೀವಲ್ಲೇವಾ ಗಾಡಿನ ಸಾಮಾನ್ ತಪೊರ್ರೋ ಇಂಜೆ ಒಂಡೊಯ್ 18% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೀಸಿತ್ತೋ ಇದ್ ಭೂತಾತೆ ಇವ್ ಸಾಮಾನ್ ಪಾಡನೋರ್ ಅವ್ರ ಸಾಮಾನ್ ತಚ್ ಇಯನೋಡ ತಿಪ್ಪಾಲ್ ಕಮ್ಮಾತ ಅವ್ರ ಸಾಮಾನ್ ತತ್ತ ಓಯನ ಭೂತ ಸರಲ್ ಆಯ್ನ ಉಮ್ಮೀದ್ ಮಿಂದೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಗಾಡಿನ ಪೊರ್ರೋ ಮುನ್ನಿಟ ಲೆಕೆನ್ 8% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮಂತ ನೆಲತ ಮಾಟ ಇದ್ ಮಿಂದಕಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಗಾಡಿನಗ ಬಾತಾಯ್ ಬದಲಾವಯ್ಯೋ ಕೊಂಡೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಗಾಡಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್ ಅವು ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಮೂಡ್ ಚಕ್ಕನ ಗಾಡಿ 8% GST ಮೂಲತೇನೆ ದೊರಕಿತ ಅದೇನ್ಕೆ ಅವು ಸೊಬ್ಬೆಡ್ ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತ ಗಾಡಿ ಬನೆ ಮಾಸ್ ಮಂತ
1: जीएसटी परिषद कमर्शियल बिजनेस के और सरल बनाली से बस ट्रक एम्बुलेंस ऊपरे एवर एक समान 18% कर लागे दे आगे ये 28% रहे HS कोड क्लासिफिकेशन चो गिरधा करलो बिना ऑटो पार्ट्स ऊपरे एवर एक समान 18% कर होली से ये काम ले कल पुर्जा बनातो कंपनी अरु घेंतो लोग अरु सप्लायर्स चो चिपा गुचे दे एचई संगे कल पुर्जा चो अमरातो काम बले सरल हो दे बिजली ले चलतो बीती गाड़ी ऊपरे 5% कर लागे दे ए मने काही बदलाव नहीं होली से बिजली ले चलतो सपाई गाड़ी दुई चक्का बीती गाड़ी और तीन चक्का बीती गाड़ी ऊपरे 5% कर चो लाभ मिलते रह दे असल ले ये मन सपाई कम जीएसटी दर बीती गाड़ी मन चो विकल्प बनू रह दे
2: जिनकी दीदी तो ये गोट तो होली नहीं हाँ। अली हम चो लगा से गोटो कानून की बात
3: एक वाले सुनो